0: چھویں اس پوڑی دے جو دو سلوک نے صاحب شری گرو نانک دیو جی مہاراج نے پرتھم شرع دا ذکر کیتا ہے کہ ہر مذہب دی ہر فرقے دی ہر سمپردا دی اپنی اپنی شرع ہے اور شرع کیول مارگ دتے چلن دا ایک نیم ہی ہے اس تو علاوہ کچھ نہیں ساری زندگی نیم نو ہی سمجھندیاں تے نیم نو ہی پڑھدیاں جیون بتیت کر دیتا جائے تو جیون ویرتھ چلا گیا جیون اس واسطے کہ نیم نو سمجھ تے پھر مارگ تے چل اس واسطے کورے شرعی کیول شرعی بندے جو پربھو مارگ تے چل دے تے نہیں تے مارگ دے چلن دے نیم جڑے نے انہوں ہی پڑھ دے رہن دے نے انہوں ہی سمجھ دے رہن دے نے تے انہوں ہی سمجھان دے رہن دے نے انہوں دے مانسک منڈل دے چھ انیکاں پرکار دے روگ پیدا ہو جاندے نے واسطے اس طرح دے منکھاں نو مانسک روگی ہی آکھیا جاندا ہے کیونکہ تسبیح ہو جاندے نے تنگ دل ہو جاندے نے اور دوجے نو برداشت نہیں کردے صرف اپنی ہی شرع نو مہان سمجھدے نے دوسرے نو نہیں صرف اپنی نیماولی نو ہی مہان سمجھدے نے دوسرے نو نہیں اگر ایک دیش دوجے دیش نال صرف اس گل کر کے لڑے کہ سڈے دیش دے تے کھبے پاسے ٹریفک چلدا ہے تے دوسرا آکھے نہیں سڈے ملک دے تے یاتایات دا نیم سجے پاسے ہے تے سجے کھبے دی اگر لڑائی شروع ہو جائے تے اے لڑائی مورکھتا تے کھڑی ہے اے لڑائی اگیانتا تے کھڑی ہے باہر سڑکاں دے نیم جڑے نے انہاں دے تے اتنا جھگڑا نہیں پر پرماتما تک پہنچن دا جڑا مارگ ہے تے اس مارگ دے تے چلن دے جڑے نیم نے اس دنیا دے وچ کلیش بہت زیادہ ہے اس دنیا دے وچ پیڑا بہت زیادہ ہے صاحب گرو نانک دیو جی مہاراج نے فرمان کیتا ہے واسطوک بھگت تے او ہے جے دے اندر بھک ہے صفت و صلاح دی جو پربھو دے مارگ دے تے چل پیا ہے نیم جیسا بھی ہے او دی پالنا کر دے آیا او چل پیا ہے صرف ہے نیم آولی دی پرکرما نہیں کردا بلکہ نیم نو سمجھ کے او مارگ تے چل پیا ہے اسلامی شرع دے چھ جتھے سنت ہے پردہ ہے زکاة ہے روزہ ہے حج ہے اس طرح دی ہور شرع دی لمبی چوڑی بقاعدہ بھومکا ہے جہد لنگنا پہندا ہے صاحب گرو نانک دیو جی مہاراج نے اس دوسرے سلوک دے چھ اے بھی دسیا ہے کہ مٹی مسلمان کی پیڑے پئی کمیار مسلمان اسلامی دنیا دے مردے نوں دب دے نے ساڑ دے نے ساڑنا ناپاک گن دے نے ساڑن نوں چنگا نہیں سمجھ دے پچھوکڑ دیکھیے تے اس دے کچھ انج کہہ لئیے دنیاوی کارن ہو سکدے نے دھارمک نہیں عرب دیش صحرا دا دیش ہے مرو تھل ہے سینکڑے میل تک ریت دے ہی ٹبے تے سینکڑے میل دی دوری تو بعد کدرے نخلستان ملدا ہے کوئی درختاں دا جھنڈ ملے گا اس واسطے پرانے قافلے جو اٹھاں تے چلدے سن پندرہ پندرہ دن دا پانی نال لد کے چلدے سن کیونکہ رستے چ پانی نہیں صحرا ہی صحرا تو مرو تھل دے لکڑاں دی تے گھاٹ جنگل ہن نہیں مردیاں نو ساڑن لئی جتنی لکڑ چاہی دی سی اتنی لکڑ عرب دیشاں دے نہیں سی اور ایک دوسرے دا جھوٹا پانی پین دی جڑی پرتھا اتھے چلی پانی دی وی بہت قلت بہت قلت پیتا یا پانی جے گلاس دے بچ گیا انو ڈولنا نہیں انو پھر گھڑے دے پا دینا ہے کیونکہ بہت پانی دی قلت پانی دی بوند واسطے عرب دے لوگ ترس جاندے سن تو کچھ دنیاوی لوڑاں نے جو نیم بنا دیتے انہوں بعد دیچ دھرم نال جوڑ دیتا گیا انہوں بعد دیچ مذہب دے نال جوڑ دیتا گیا ہندوستان زرخیز علاقہ دریاواں دا دیش ندی نالیاں دا دیش جنگلاں دا دیش اتھے لکڑ عام سی بہتات دے سی اتھے اے پرتھا چلی ہندوستان دی ایک سوچنی ہور وی سی کہ منکھ دا پنر جنم ہے بار بار اے جمدا ہے بار بار اے مردا ہے ہندوستان دی رشی دی درشٹی دے سب تو وڈا دکھ وی ایہی ہے بار بار جمنا تے مرنا باقی دکھ تے چھایا نے مول دکھ تے ہے جمنا تے مرنا باقی دکھ تے کیول پتے نے شاخہ نے بنیاد جڑ تے ایہی ہے جمنا مرنا دھرم دی ساری سادھنا ہندوستان دے جڑی ہے وہ موکش پراپتی لئیے کس تو موکش جنم تو موکش مرن تو موکش کسی طریقے نال جنم مرن دی نیورتی ہوئے گرو گرنتھ صاحب جی مہاراج دی بانی دے واق प्रभ जन्म मरण निवार, हार परयो द्वार। हे प्रभु, थक के बहुत जन्मा दे गेड़ तो थक के तेरे द्वारे आया, तू जन्म मरण दी निवृत्ति कर। पुनर जन्म दी धारणा सिर्फ हिंदुस्तान दे च ही विकसित हो सकी, चाहे जैनी ने, बोधी ने, सिख ने या वैदिक धर्म दे मनन वाले हिंदू ने, ये सारे पुनर्जन्म नु मनदे ने, ये सारे बार बार दे जन्म नु मनदे ने। लेकिन हिंदुस्तान तो बार जितने धर्म विकसित होए ने उत्थे पुनर्जन्म दी धारणा नहीं, इस्लाम, यहूदी, ईसाई, पारसी इत्यादक दे च। ऐसा ख्याल बनिया सड़े देश दे च कि जीव नु मन नु इस तन दे नाल मोह बड़ा हुंदा है, पर हुण मन दा तन नाल संबंध टुट गया है। सूक्ष्म देही दा अस्थूल देही नाल संबंध टुट गया है, जीव आत्मा दा इस शरीर नाल संबंध टुटे है, क्योंकि श्वासां दी डोरी टुट गई है। इस शरीर विच रह के जीव आत्मा ने संसार विच बड़े संबंध जोड़े सन, मां बाप दे, धीआं पुत्रां दे, परिवार दे, धन संपदा दे, महल माड़ियां दे, पूजा प्रतिष्ठा दे, मान सम्मान दे, अनेकां तरह दे उसने जो संबंध जोड़े सन, श्वासां दी डोरी दे टुटदियां ये सारे संबंध टुटे। ये सारे संबंध टुटे तो दुख पैदा होया। जीव मृतक देही दे आले दुआले मंडलांदा है, और ऐसा ख्याल है कि 13 दिन तक तो जरूर ही मंडलांदा है। इस वास्ते साडे देश विच बकायदा तौर ते 13वां कीता जांदा है। ख्याल पैदा होया देही नूं साड़ देईए, स्वाह कर देईए, ते राख भी किसे नदी नाले विच प्रवाह कर देईए, ताकि शरीर दा कुछ भी अंग बचे ना, शरीर दा कुछ भी हिस्सा बचे ना, ताकि सूक्ष्म देही अग्गे जा सके, नवा जन्म ग्रहण कर सके या अग्गे प्रस्थान कर सके। इस धारणा ने हिंदुस्तान दे जो है जन्म लिया। इस वास्ते इत्थे साड़न दी प्रथा प्रचलित हुई। जैनी भी साड़दे ने, बोधी भी साड़दे ने, हिंदू भी साड़दे ने और सिख भी साड़दे ने। साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज फरमान करदे ने भई ऐसा कहना कि मृतक देही नूं जलाना ये नापाक कर्म है, तां सतगुरदेव जी महाराज दे कोल हिरदा दार्शनिक दा हिरदा है, विचारक दा हिरदा है, शायर दा हिरदा है। वह अपने ढंग नाल कहिंदे ने कि मिट्टी मुसलमान की पेड़े पई कुम्हार, कहिंदे ने कबरां दी मिट्टी चिकनी बनी हुंदी है, ते पुराने कुम्हार अक्सर कब्रिस्तानां तों ही मिट्टी लियांदे सन, उहदे भांडे बनाने, इट्टां बनानियां, सुराइयां बनानियां, घड़े बनाने, तरह तरह दा साजो समान चिकनी मिट्टी दा ही बनाया जांदा सी, ते चिकनी मिट्टी उपलब्ध हुंदी सी कबरां दे नेड़े तेरे। मुरदे दे शरीर विच जिहड़ी मिंज है उह सहजे सहजे गलदी रहिंदी कबर विच, आले दुआले धरती विच दूर दूर तक फैलदी है, तो कबरां तों दूरी तक भी जिहड़ी मिट्टी है उह अक्सर चिकनी मिलदी है। साहिब कहिंदे ने मिट्टी मुसलमान की पेड़े पई कुम्हार, आखिर शरीर मिट्टी है, मिट्टी दा ढांचा है, ते सतगुरदेव जी महाराज कहिंदे ने ओह मिट्टी कबरां दी मिट्टी, ते कबरां दे विच ते मुसलमान ही हुंदे ने, साडे देश दे विच कुम्हार दे पेड़े पै गए, ओह कबरां तों मिट्टी ले आया, ते मिट्टी दा की कीता उसने, घड़ भांडे इट्टां किया, उहने भांडे बनाए, उहने इट्टां बणाईआं, उन्हें होर तरह तरह के छोटे वड्डे बर्तन बनाए, ते फिर सारे भांडे ते इट्टां नूं उसने आवे दे च रख्या, अग ला दित्ती, भांडियां नूं पकाना है, इट्टां नूं पकाना है, ते गुरु नानक देव जी महाराज कहिंदे ने जल्दी करे पुकार, जे तुसी आखो देही दा साड़ना नापाक है, माड़ा कम है, तां वेख लो मिट्टी जला रहा कुमार, जल रही है मिट्टी, जल्दी होई पुकार पई करदी है, वे मैनू साड़िया जा रहा है, मैनू साड़िया जा रहा है। सतगुरदेव जी महाराज राज विच इह गल करदे ने कि उह वी ते आखिर जल्दी ही पई है, कुमार साड़दा पिया है। इस देश विच मुरदे नूं जलांदे ने, मिट्टी नूं जलांदे ने, होर की है, मिट्टी साड़ी जांदी है। फर्क सिर्फ इतना है कि हिंदुस्तान विच उस मिट्टी नूं जलांदे ने जिस मिट्टी दा अजे जोड़ आपस विच बणिया होया है ठोस, लेकिन जब तन मिट्टी दे पूर्ण तौर ते मिट्टी हो गया ते कुमार उसनु बाद दे जलांदा है। तो इस तरीके नाल मुसलमान दी देही बाद दे जो है जल्दी है। साहिब गुरु नानक देव जी महाराज इस ढंग नाल फरमान पै करदे ने, जल जल रोवे भपड़ी झड़ झड़ पवे अंगिया, रोंदी है जल्दी हुई ओ खाक, ਔਰ ਅੰਗਿਆਰੇ ਝੜ ਝੜ ਕੇ ਪੈ ਰਹੇ ਨੇ। ਨਾਨਕ ਜਿਨ ਕਰਤੇ ਕਾਰਨ ਕੀਆ ਸੋ ਜਾਣੇ ਕਰਤਾ। ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਉਹ ਕਰਤਾ ਪੁਰਖ ਉਸਨੇ ਇਸ ਜੀਵ ਨਾਲ ਜੋ ਕੁਛ ਕੀਤਾ ਹੈ, ਜੋ ਕਾਰਨ ਉਸ ਨਾਲ ਵਰਤਿਆ ਹੈ, ਉਸ ਕਰਤੇ ਪੁਰਖ ਨੇ ਜੋ ਕੁਛ ਅਗਾਂਹ ਵਰਤਾਇਆ ਹੈ, ਇਹ ਤੇ ਕਰਤਾਰ ਹੀ ਜਾਣਾ ਹੈ। ਕਿਸਨੇ ਦਬਿਆ, ਕਿਸਨੇ ਜਲਾਇਆ, ਕਿਸਨੇ ਪਾਣੀ ਵਿੱਚ ਜੋ ਹੈ ਰੋੜ ਦਿੱਤਾ ਹੈ। ਇੱਕ ਦੱਬੇ ਇੱਕ ਦੱਜੀਏ, ਇੱਕ ਨਾ ਕੁੱਤੇ ਖਾਏ, ਇੱਕ ਪਾਣੀ ਵਿੱਚ ਉਸਟੀਏ, ਇੱਕ ਵੀ ਫਿਰ ਹੱਸਣ ਪਾਏ, ਨਾਨਕ ਏਵ ਨਾ ਜਾ ਪਈ ਕਿੱਥੇ ਜਾਏ ਸਮਾਏ। ਸਾਹਿਬ ਕਹਿ ਨਹੀਂ ਸਕਦੇ ਇਹ ਜੀਵ ਆਤਮਾ ਕਿੱਥੇ ਗਈ, ਇਸਨੇ ਕਿਹੜਾ ਜਨਮ ਧਾਰਨ ਕੀਤਾ। ਜਦ ਬਾਹਰੋਂ ਅਸੀਂ ਦੇਖਦੇ ਹਾਂ ਇੱਕ ਨੂੰ ਦਬਿਆ ਗਿਆ, ਇੱਕ ਨੂੰ ਸਾੜਿਆ ਗਿਆ, ਇੱਕ ਨੂੰ ਪਾਣੀ ਵਿੱਚ ਰੋੜਿਆ ਗਿਆ, ਤੇ ਇੱਕ ਨੂੰ ਵੀ ਫਿਰ ਹੱਸਣ ਪਾਏ। ਪਾਰਸੀ ਲੋਕ ਖੂਹ ਦੇ ਉੱਤੇ ਇੱਕ ਛੱਜ ਬਣਾ ਕੇ ਛੱਜ ਦੇ ਉੱਤੇ ਲਾਸ਼ ਰੱਖ ਦਿੰਦੇ ਨੇ, ਉਹਨੂੰ ਇੱਲਾਂ ਖਾਂਦੀਆਂ ਨੇ, ਉਹਨੂੰ ਕਵੇ ਖਾਂਦੇ ਨੇ, ਹੱਡੀਆਂ ਸਹਿਜੇ ਸਹਿਜੇ ਖੂਹ ਦੇ ਚ ਪੈਂਦੀਆਂ ਰਹਿੰਦੀਆਂ ਨੇ। ਇੱਕ ਇਸ ਢੰਗ ਨਾਲ ਜੋ ਹੈ ਮੁਰਦੇ ਦਾ ਅੰਤਮ ਜੋ ਹੈ ਸੰਸਕਾਰ ਕਰਦੇ ਨੇ, ਮ੍ਰਿਤਕ ਦੇ ਹੀ ਦਾ। ਪਰ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਬਾਹਰੋਂ ਤੇ ਤੌਰ ਤਰੀਕੇ ਵੱਖ ਵੱਖ ਨੇ, ਕਿਸੇ ਨੇ ਦਬਿਆ, ਕਿਸੇ ਨੇ ਸਾੜਿਆ, ਤੇ ਕਿਸੇ ਨੇ ਖੂਹ ਦੇ ਉੱਪਰ ਛਲਣੀ ਦੇ ਰੱਖ ਦਿੱਤਾ, ਤੇ ਕਿਸੇ ਨੇ ਪਾਣੀ ਦੇ ਜੋ ਹੈ ਰੋੜ ਦਿੱਤਾ, ਤੇ ਕਿਸੇ ਨੂੰ ਕੁੱਤੇ ਹੀ ਖਾਂਦੇ ਪੈਣ, ਲਾਵਾਰਸ ਹੋ ਕੇ ਮਰ ਗਏ। ਖਾ ਰਹੇ ਨੇ ਕੁੱਤੇ, ਖਾ ਰਹੀਆਂ ਨੇ ਇੱਲਾਂ, ਪਰ ਇਹ ਤੇ ਹੁਣ ਪ੍ਰਭੂ ਹੀ ਜਾਣੇ ਕਿ ਉਹ ਕਿੱਥੇ ਜਾ ਕੇ ਸਮਾਇਆ, ਉਸਨੇ ਕਿੱਥੇ ਜਾ ਕੇ ਜਨਮ ਲਿਆ। ਇਹ ਪਰਿਪੂਰਨ ਪਰਮਾਤਮਾ ਜਾਣਦਾ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਦਬਣਾ ਤੇ ਸਾੜਨਾ ਇਹਦੇ ਉੱਤੇ ਬਹਿਸ ਕਰਨੀ ਵੀ ਫਜ਼ੂਲ ਹੈ। ਮਰਜ਼ੀ ਹੈ ਦਫ਼ਨ ਕਰ ਲਓ, ਮਰਜ਼ੀ ਹੈ ਸਾੜ ਦੋ। ਮਿੱਟੀ ਨੂੰ ਮਿੱਟੀ ਵਿੱਚ ਲੀਨ ਕਰਨਾ ਹੈ, ਚਾਹੇ ਸਾੜ ਕੇ ਲੀਨ ਕਰੋ, ਚਾਹੇ ਦਬ ਕੇ ਲੀਨ ਕਰੋ, ਇਹਦੇ ਚ ਪਾਕ ਤੇ ਨਾਪਾਕ ਦਾ ਕੋਈ ਮਤਲਬ ਨਹੀਂ ਹੈ, ਇਸਦੇ ਚੰਗੇ ਤੇ ਮਾੜੇ ਦਾ ਕੋਈ ਮਤਲਬ ਨਹੀਂ, ਕਿਉਂਕਿ ਮ੍ਰਿਤਕ ਦੇ ਹੀ ਮਿੱਟੀ ਹੈ। ਹੁਣ ਇਸ ਮਿੱਟੀ ਨੂੰ ਭਾਵੇਂ ਸਾੜੋ ਭਾਵੇਂ ਦਫ਼ਨ ਕਰੋ, ਦੋਵੇਂ ਕਰਮ ਇੱਕੋ ਹੀ ਜਿਹੇ ਨੇ। ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਵਿੱਚ ਪੌੜੀ ਵਿੱਚ ਆਪ ਇਹ ਵਿਚਾਰ ਦਿੰਦੇ ਨੇ, ਬਿਨ ਸਤਿਗੁਰ ਕਿਨੇ ਨਾ ਪਾਇਓ, ਬਿਨ ਸਤਿਗੁਰ ਕਿਨੇ ਨਾ ਪਾਇਆ। ਐਸਾ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਜੋ ਕਰਤਾ ਹੈ ਕਾਰਨ ਹੈ, ਐਸਾ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਜੋ ਵਿਆਪਕ ਹੈ ਜ਼ਰਰੇ ਜ਼ਰਰੇ ਵਿੱਚ ਤੇ ਪਰਮ ਆਨੰਦ ਸਰੂਪ ਹੈ। ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਬਿਨ ਸਤਿਗੁਰ ਕਿਨੇ ਨਾ ਪਾਇਓ, ਸਤਿਗੁਰ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਅੱਜ ਤੱਕ ਕਿਸੇ ਨੇ ਉਸਦਾ ਗਿਆਨ ਪ੍ਰਾਪਤ ਨਹੀਂ ਕੀਤਾ। ਸਤਿਗੁਰ ਜਿਹਦੇ ਕੋਲ ਸਤ ਦਾ ਗਿਆਨ ਹੈ, ਸਤ ਪੁਰਖ ਜਿਨ ਜਾਣਿਆ, ਸਤਿਗੁਰ ਤਿਸਕਾ ਨਾਉ, ਤਿਸਕੇ ਸੰਗ ਉਧਰੇ ਨਾਨਕ ਹਰ ਗੁਣ ਗਾਉ। ਹਕੀਕਤ ਇਹ ਸੱਚਾਈ ਹੈ, ਸੱਚ ਨੂੰ ਜਿਸਨੇ ਜਾਣਿਆ, ਸੱਚ ਨੂੰ ਜਿਸਨੇ ਧਾਰਨ ਕੀਤਾ, ਸੱਚ ਨੂੰ ਜੋ ਕਥਨ ਕਰ ਸਕਦਾ ਹੈ, ਸੱਚ ਦਾ ਜੋ ਵਰਣਨ ਕਰ ਸਕਦਾ ਹੈ ਸਤਿਗੁਰੂ। ਐਸਾ ਜੋ ਸਤਿਗੁਰੂ ਹੈ ਉਸ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਕਿਸੇ ਨੂੰ ਵੀ ਸਤ ਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਨਹੀਂ ਹੋਈ। ਬਿਨ ਸਤਿਗੁਰ ਕਿਨੇ ਨਾ ਪਾਇਓ, ਬਿਨ ਸਤਿਗੁਰ ਕਿਨੇ ਨਾ ਪਾਇਆ। ਅੱਜ ਤੱਕ ਕਿਸੇ ਨੇ ਵੀ ਸਤਿਗੁਰ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਉਸ ਸੱਚ ਨੂੰ ਪ੍ਰਾਪਤ ਨਹੀਂ ਕੀਤਾ। ਮਹਾਰਾਜ ਅਗਾਂਹ ਚੱਲ ਕੇ ਸਤਿਗੁਰ ਦੀ ਮਹਿਮਾ ਬਿਆਨ ਕਰਦਿਆਂ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਸਤਿਗੁਰ ਵਿੱਚ ਆਪ ਰੱਖਿਓ ਕਰ ਪ੍ਰਗਟ ਆਖ ਸੁਣਾਇਆ। ਸਤਿਗੁਰ ਦੇ ਵਿੱਚ ਪਰਿਪੂਰਨ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਨੇ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਰੱਖਿਆ ਹੈ, ਆਪਣੀ ਹੋਂਦ ਨੂੰ ਰੱਖਿਆ ਹੈ। ਉਹਦੀ ਹੋਂਦ ਕੀ ਹੈ? ਚਾਨਣਾ ਗਿਆਨ। ਸਤਿਗੁਰ ਦੇ ਵਿੱਚ ਉਸਨੇ ਆਪਣੀ ਹੋਂਦ ਨੂੰ ਰੱਖਿਆ ਹੈ ਗਿਆਨ। ਤਾਂ ਹੋਂਦ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਦੀ ਕੀ ਹੈ? ਗਿਆਨ। ਉਸ ਗਿਆਨ ਨਾਲ ਜੁੜਨਾ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਨਾਲ ਜੁੜਨਾ ਹੈ। ਸਾਡੇ ਦੇਸ਼ ਦੇ ਤੇ ਵਾਕਈ ਐਸਾ ਆਖਿਆ ਗਿਆ ਕਿ ਮਨੁੱਖ ਜੋ ਪਾਪ ਕਰਦਾ ਹੈ, ਮਨੁੱਖ ਜੋ ਦੁੱਖ ਭੋਗਦਾ ਹੈ, ਮਨੁੱਖ ਜੋ ਦੁਨੀਆਂ ਭਰ ਦੇ ਅਨਰਥ ਕਰਦਾ ਹੈ, ਅਗਿਆਨ ਕਰਕੇ ਹੀ ਕਰਦਾ ਹੈ। ਅਗਿਆਨ ਕਰਕੇ ਲੋਭੀ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਅਗਿਆਨ ਕਰਕੇ ਕ੍ਰੋਧੀ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਅਗਿਆਨ ਕਰਕੇ ਮਨੁੱਖ ਵੈਰ ਵਿਰੋਧ ਦੇ ਜੋ ਹੈ ਫਸਦਾ ਹੈ, ਅਗਿਆਨ ਕਰਕੇ ਚੋਰੀ ਕਰਦਾ ਹੈ, ਯਾਰੀ ਕਰਦਾ ਹੈ, ਅਗਿਆਨ ਕਰਕੇ ਹੀ ਕਤਲ ਕਰਦਾ ਹੈ, ਔਰ ਦੁਸ਼ਟਪਣਾ ਜੋ ਹੈ ਜਗਤ ਵਿੱਚ ਵਰਤਾਉਂਦਾ ਹੈ, ਤੇ ਅਗਿਆਨ ਨਾਸ ਹੁੰਦਾ ਹੈ ਗਿਆਨ ਦੇ ਨਾਲ, ਹੋਰ ਕਿਸੇ ਸਾਧਨਾ ਨਾਲ ਨਹੀਂ, ਹੋਰ ਕੋਈ ਤੌਰ ਤਰੀਕਾ ਨਹੀਂ ਗਿਆਨ ਪ੍ਰਾਪਤੀ ਦਾ। ਅਗਿਆਨ ਨਾਸ ਹੁੰਦਾ ਹੈ ਗਿਆਨ ਨਾਲ। ਕਮਰੇ ਵਿੱਚ ਅੰਧਕਾਰ ਹੈ ਤੇ ਘਰ ਦਾ ਮਾਲਕ ਸਾਰੀ ਰਾਤ ਹੋ ਰਹੀ ਹੈ ਝਾੜੂ ਦਿੰਦਿਆਂ ਦਿੰਦਿਆਂ ਥੱਕ ਗਿਆ। ਰਸਤੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸੰਤ ਜੀ ਲੰਘੇ ਨੇ, ਉਹ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕਾਫੀ ਦੇਰ ਦੀ ਝਾੜੂ ਦੇ ਰਹੇ ਹੈ, ਗੱਲ ਕੀ ਹੈ? ਕਹਿੰਦਾ ਹਨੇਰੇ ਨੂੰ ਕੱਢ ਰਹੇ ਹਾਂ ਝਾੜੂ ਨਾਲ। ਸੰਤ ਕਹਿੰਦੇ ਨਹੀਂ, ਝਾੜੂ ਬੁਹਾਰੀ ਨਾਲ ਕਮਰੇ ਦੇ ਵਿੱਚੋਂ ਹਨੇਰਾ ਨਹੀਂ ਨਿਕਲੇਗਾ। ਉਹ ਫਿਰ ਬਾਲਟੀਆਂ ਪਾਣੀ ਦੀਆਂ ਭਰ ਕੇ ਲਿਆਇਆ ਤੇ ਲੱਗਾ ਕਮਰੇ ਵਿੱਚ ਡੋਲਣ, ਔਰ ਡੋਲੀ ਗਿਆ ਡੋਲੀ ਗਿਆ, झाड़ू फेरी गया, पानी डोली गया, ते संत जी पुछदे ने हुण की कर रहे हो? कहिंदा हनेरे नूं धो रहा। नहीं, ये पानी नाल हनेरा नहीं धुलेगा, ये झाड़ू बुहारी नाल हनेरा नहीं निकलेगा। तो संत जी कोई तुसी ढंग दसो, कोई तुसी तरीका दसो, इस कोठड़ी दे चो मैं अंधकार नूं किवें कढ़िया। उस सतपुरश दे कोल मोमबत्ती सी, उन्हें तीली लाई मोमबत्ती नूं और कमरे विच मोमबत्ती नूं रख दिता। अंधकार नाश हो गया, हनेरा नाश हो गया। आख्या पुरखा, हनेरा चानने नाल नाश होंदा है, अज्ञान ज्ञान नाल नाश होंदा है, और कोई तरीका नहीं। साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज फरमान करदे ने, बिना सतगुर तो ना अज तक किसी ने ज्ञान प्राप्त किया है, ते ना ही अगां चल के प्राप्त कर सकेगा, क्योंकि सतगुर दे च परिपूर्ण परमात्मा ने अपनी होंद नूं प्रगट करके रखे होया है। तो वह जिहड़ी होंद उस दे अंदर प्रगट है, वह गुरु ने बोलां दे राही प्रगट कीती है। सतगुरु विच आप रखियों कर प्रगट आख सुनाया, आख के गुरु ने आख के बोल के प्रभु नूं प्रगट कीता, परमात्मा नूं प्रगट कीता। इस वास्ते कहिंदे ने गुरु दे बोल परमात्मा दे बोल ने, जैसे में आवे खसम की बाणी तैसड़ा करी ज्ञान वे ला लो। किसे दे बोलां दे च धन है, किसे दे बोलां दे च परिवार है, किसे दे बोलां दे च संसार है, गुरु दे बोलां दे च निरंकार है, गुरु दे बचनां दे च करतार है। इस वास्ते साहिब कहिंदे ने, गुरु ने ते अपने बोलां दे राही प्रगट करके जो है जगत नूं सुना दिता है, जगत नूं दिखा दिता है। सतगुरु मिलिए सदा मुक्त है, जिन विच्चों मोह चुकाया। उस सतगुरु नूं मिलो, किस नूं? सदा मुक्त है जिन्हों कोई बंधन नहीं, जो किसी तरीके नाल भी लिपाए मान नहीं, जिसने अपने विच्चों मोह कढ दिता है, जगत दी कोई पकड़ नहीं, जगत दी कोई खिच नहीं। साहिब श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराज का जीवन जद पढ़ते हैं, ते सतगुरु अपने मासूम बच्चियां नूं कहिंदे ने गड़ी दे च, बेटा तुम ही पंथ के बेड़े के खवैया, सर भेट करो चाक ताके चले धर्म की नैया, ले देखे तुम ही थे मेरे गुलशन के बकैया, लो जाओ राह तकते हैं सब खुल्द में भैया, कोई पकड़ नहीं। और अजीत सिंह नूं संबोधन करदे हुए कहिंदे ने कि हे मेरे बच्चे, ख्वाहिश है तुम्हें तेग चलाते हुए देखें, हम आंख से बरछी तुम्हें खाते हुए देखें। मैं वेखना चाहना तेनू मैदान जंग च दुष्टा नाल दो दो हथ कर दें, ते मैं यह भी वेखना चाहना कि सच दे मार्ग ते प्रभु दे मार्ग ते तू शहीद हो गए, तू सीने दे च तीर खा लिया, कोई पकड़ नहीं पुत्रां दी, कोई पकड़ नहीं परिवार दी, कोई पकड़ नहीं धन संपदा दी, सारी धन संपदा सतगुरु ने सरसा नदी दे चरोड़ दी सी। अज माछीवाड़े दे मरुथल रेत दी ढेरी ते पो मां दी रात सी लेटे ने, ठंडी रेत दे उते ठंडी सीत लहर चल रही है, ते आप दे मुबारक रसना तो निकलदा है, यारड़े दा सानू सत्थर चंगा भट खेड़ियां दा रहना। ये जमीन ते सोना भी सानू चंगा है, क्योंकि यार नाल है, परमात्मा नाल है, उदी याद नाल है, उदा सिमरन नाल है। बारह बारह साल दी उदासी गुरु नानक देव जी महाराज दी, कोई पकड़ नहीं, कोई खिच नहीं संसार दी परिवार दी, बस इक्को ही खिच है कि किवें जगत परमात्मा नाल जुड़े, किवें संसार नूं बोध हासिल होवे, किवें संसार नूं ज्ञान हासिल होवे, इक्को ही तड़प है, इक्को ही खिच है। इस वास्ते साहिब कहिंदे ने, सतगुरु ते ओ है जो सदा मुक्त है, ते जिसने अपने विच्चों मोह नूं कढ दिता है, जगत दी पकड़ नूं कढ दिता है। उत्तम एहो विचार है जिन सच्चे स्यों चित लाया। विचारां दी दुनिया च अक्सर बहस मुबासे हुंदे ने, यह विचार अति उत्तम है, यह विचार महान है, यह फिलसफा अति उत्तम है, गरस के विचारां दे तल ते बहस मुबासे भी हुंदे ने। और विचारां दी दुनिया दे च ऐसा आखिया जांदा है, यह विचार मध्यम श्रेणी दे ने, यह विचार उत्तम ने, यह अति उत्तम ने, यह महान उत्तम ने। पर गुरु नानक देव जी महाराज अपने ढंग नाल दसदे ने कि उत्तम विचार केड़े ने। उत्तम विचार यही ने कि जो चित्त नूं परमात्मा दी तरफ ले जाए, उत्तम सोचनी ओई है जो चित नूं सच दी तरफ लै जाए। उत्तम विचार ओई ने जो परमात्मा दा चिंतन करन ते मजबूर कर देन। उत्तम विचार ओई ने जो मनुख नूं उत्तम श्रेणी प्राप्त करा देन। कई दफा देखण विच आउंदा है कि उत्तम विचार उपरों ही पैदा होए ने, गहरे तल विच उन्हां दी कोई बुनियाद नहीं। उत्तम विचार कवि कोल भी ने, उत्तम विचार संत दे कोल भी ने, उत्तम विचार एक आम पद्धर दे शायर ते दार्शनिक कोल भी हैगे ने, उत्तम विचार भगत कोल भी हैगे ने। पर ए दोहां दे विचार ऐसे ने, एक ते झरने दा पानी है, एक हौज दा पानी है। हौज दा पानी वक्त पाके गदला हो जांदा है, बदबूदार हो जांदा है, उस दे कीड़े हो जांदे ने। बाहरों संग्रह कीता होया ज्ञान विचार सोचनी जीवन नूं निर्मल नहीं करदी, वह स्वयं विचार ही मेले हो जांदे ने, वह स्वयं विचार ही बदबूदार हो जांदे ने। पर एक ने पहाड़ां विचों फुटदे झरने निर्मल स्वच्छ ठंडे। जद कोई अपना चित परमात्मा दे नाल जोड़दा है ते उहदे हिरदे विचों विचारां दे झरने फुट पैंदे ने। झरनिआं दा जल सदीव नवां हुंदा है, झरनिआं दा पाणी पुराना नहीं सदा ताजा है। इस वास्ते इस तरह दे महापुरशां दे बचन सदा ताजगी देंदे रहिंदे ने और वह बचन सदा ताजे बने रहिंदे ने। वह बचन कदी परूथे नहीं आउंदे, वह बचन कदी पुराने नहीं आउंदे। उस सच्चे हिरदे चो निकले सच दे बचन सदीव नवे बने रहिंदे ने, हमेशा ही नवीनता वंडदे रहिंदे ने, नवी दुनिया की सिरजना करदे रहिंदे ने। तो साहिब कहिंदे ने उत्तम एहो विचार है जिन सच्चे स्यों चित लाया। उत्तम विचार ते ओही ने जिन्हां द्वारा चित सच दे चलीन होवे, सच दे नाल जुड़े जग जीवन दा ता पाया। ते जिन्हां विचारां दे नाल जगत दा जीवन, जगत दा जिहड़ा दाता है वह प्राप्त हो जाए, बस वह विचार श्रेष्ठ ने, वह विचार अति उत्तम ने, वह विचार महान ने। और ऐसे विचार परिपूर्ण परमात्मा दे सतगुर पासों प्राप्त होंदे ने, क्योंकि सतगुर दे च उसने ऐसे विचार रखे ने, ते ऐसे विचारां दे च परिपूर्ण परमात्मा आप है। विचार ते ओही महान ने जो मुक्त करा दे। देखण दे च आया है विचार बंधन भी बन जांदे ने। और विचार बंधन की बनदे ने, जैसे मकड़ी अपने विचों जाला तणदी है ते तणे हुए जाले दे च फस के रह जांदी है, विचारक अपने विचों विचारां नूं जन्म देंदा है ते उन्हां ही विचारां दे च फस के रह जांदा है। इह विचारां दी बुलंदी इंज आउंदी है जैसे कि एक मासूम बच्चा पतंग उड़ांदा है, बहुत उच्ची बड़ी उच्ची डोर उसके हथ दे च है, और जद उसने डोर खिंची पतंग थले। कई बंदियां दे विचार उच्चे जरूर आउंदे ने पतंग दी तरह, पर डोर उन्हां दी जमीन दे च आउंदी है। सिर्फ विचार ही उच्चे ने, सिर्फ ख्यालां दी परवाज उच्ची है, जीवन उच्चा नहीं, वह ते थले है, वह ते जमीन दे उत्ते। इनू गुरु नानक देव जी महाराज ने इंज वर्णन किया है, फिरदी फिरदी दै दिसा जल परबत बन राय, जिथे डिठा मृत को इल बहठी आए। इल पहाड़ां दे उपर उड़ रही है, झरनिआं दे उपर उड़ रही है, सोहणे सोहणे बाग बगीचियां दे उत्ते बकायदा उड़ के तारियां ला रही है, हर पासे भ्रमण कर रही है। ना ये पहाड़ां दी चोटियां ते बैठी, ना ये बाग बगीचियां दे च बैठी, ना ये झरनिआं दे कंडे ते बैठी, पर जिथे इस नूं मुरदार दिस पिया एकदम उत्थे आ गई, एकदम उत्थे डिग पई और मुरदा खाण लग पई। उच्ची ते बहुत उड्डी, आम पंछियां नालों आम परिंदियां नालों इल दी उडारी इल दी परवाज बहुत उच्ची है, बहुत बुलंदियां दे ते जाके उड़दी है और तैरदी है। लेकिन दृष्ट बड़ी नीवी है, निगाह बड़ी नीवी है, निगाह मुरदार दे ते है। कईआं दे कोलों ये जिहड़े विचार आउंदे ने ये इलां दी तरह आउंदे ने, विचारां दी परवाज ते बहुत उच्ची बहुत उच्ची, पर दृष्टि विकार ते हुंदी है। विचार बहुत उच्चे लेकिन दृष्ट विकार दे ते है। कईआं कोल परवाज हंस दी हुंदी है, परवाज भी उच्ची दृष्ट भी उच्ची, उड़ना भी बहुत उच्चा जीवना भी बहुत उच्चा। इल दा उड़ना ते बहुत उच्चा है, जीवना उच्चा नहीं है। उडारी बहुत उच्ची है, जिंदगी बहुत उच्ची नहीं है। इस वास्ते साहिब कहिंदे ने उत्तम विचार ते ओही ने जो जिंदगी नूं भी उच्चा लै जान, जो जीवन नूं भी उच्चा लै जान। परवाज उच्ची है ਪਰ ਦ੍ਰਿਸ਼ਟ ਵੀ ਤੇ ਉੱਚੀ ਹੋਵੇ। ਖਿਆਲ ਬੜੇ ਉੱਚੇ ਨੇ ਪਰ ਜੀਵਨ ਵੀ ਤੇ ਬੜਾ ਉੱਚਾ ਹੋਵੇ। ਖਿਆਲਾਂ ਦੇ ਸੰਤੋਖ ਹੈ, ਜੀਵਨ ਦੇ ਸੰਤੋਖ ਨਹੀਂ ਹੈ। ਖਿਆਲਾਂ ਵਿੱਚ ਸੱਚ ਹੈ, ਜੀਵਨ ਵਿੱਚ ਸੱਚ ਨਹੀਂ ਹੈ। ਖਿਆਲਾਂ ਵਿੱਚ ਪਰਮਾਤਮਾ ਹੈ, ਜੀਵਨ ਵਿੱਚ ਪਰਮਾਤਮਾ ਨਹੀਂ ਹੈ। ਖਿਆਲਾਂ ਵਿੱਚ ਇਨਸਾਫ ਹੈ, ਜ਼ਿੰਦਗੀ ਵਿੱਚ ਇਨਸਾਫ ਨਹੀਂ ਹੈ। ਐਸੇ ਜਿਹੜੇ ਵਿਚਾਰ ਨੇ ਦਰਅਸਲ ਮ੍ਰਿਤਕ ਵਿਚਾਰ ਨੇ, ਥੋਥੇ ਨੇ, ਉਹਨਾਂ ਵਿੱਚ ਰੂਹ ਨਹੀਂ ਹੈ, ਉਹਨਾਂ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਨਹੀਂ ਹੈ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਉਹੀ ਵਿਚਾਰ ਉੱਤਮ ਨੇ ਜੋ ਪਰਮ ਜੀਵਨ ਦਿਲਾ ਦੇਣ, ਭਾਵ ਪਰਮਾਤਮਾ ਨਾਲ ਜੋੜ ਦੇਣ, ਚਿੱਤ ਨੂੰ ਈਸ਼ਵਰ ਦੀ ਤਰਫ ਮੋੜ ਦੇਣ।
1: ਕੈਲਗਰੀ ਚ ਇੱਕੋ ਇੱਕ ਧਾਰਮਿਕ ਰੇਡੀਓ, ਪੰਜਾਬੀ ਰੇਡੀਓ 102.7 FM, ਜਿੱਥੇ 24 ਘੰਟੇ ਸੱਤੋ ਦਿਨ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਪੇਸ਼ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਨੇ। ਇਹਨਾਂ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਨੂੰ ਸਪਾਂਸਰ ਕਰਨ ਲਈ ਤੁਸੀਂ ਪੰਜਾਬੀ ਰੇਡੀਓ 102.7 FM ਨੂੰ 403-238-6667 ਯਾਨੀ 403-238-6667 ਤੇ ਸੰਪਰਕ ਕਰ ਸਕਦੇ ਹੋ। ਸੁਣਦੇ ਰਹੋ ਪੰਜਾਬੀ ਰੇਡੀਓ 102.7 FM ਕੈਲ।